आओ बाबा भले असांखे छा गानो भलो हुयो बाबा भलो हुयो मजो आयो ॿुधोसीं ऐसन कहते हैं माना इतबार अथव न असांजी अला करे हमेशह रहे हा एतिरो टाइम थियो आहे तव्हां गॾु आयो प्रोग्राम ॿुधो पिया एतिरी त ख़बर पइजी वेंदी आहे इंसान जी त अॻिलो इंसान कहिड़ी क़िस्म जो आहे कहिड़ी तबियत जो मालिक आहे

तव्हां पोस्ट खे लाइक ऐं शेयर कंदा हलो हुन खां अलावा असां सां गॾु मौजूदु आहे पठान खान भाउ पठान घोसो भाई कहते हैं रज़ा फकीर जो गानो बुधराईंदा तव्हां असांजो पूरो मैसेज छो न पढ़ंदा आहियो तव्हांजो पूरो मैसेज एतिरो ई जेको मूंखे मिलियो उहो पढ़ी वरितोसीं बाक़ी ही जेको आहे इहो सॼो पढ़ियोसीं जेको हाणे तव्हां मोकिलियो आहे मीरपुर खां अब्दुल माहिर मारी साथी वालेकुम असलाम बाजी शो नाही सां तव्हांजो सॉन्ग सुनाओ आपकी पसंदि का चले डन हो गया और चाचा खालिद असां सां गॾु पैनल ते मौजूदु आहे चाचा ठीकु आहे मूंखे लॻो फेक अकाउंट हुयो ईअं मतिलबु ॿुधाए छॾींदा कयो ख़बर हुजे